आवागौन निवार सच राते, साच शब्द मन भाया, सतगुर सेव सदा सुख पाईए, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिव लाई, अगम अगोचर नाम निरंजन, गुरमुख मन वसाई, एक समय सब जग तो वरते।

न जाए, कर कृपा पूरन सुखदाते, तुमरी कृपा ते तू चित आवे, आठ पैर तेरे रंग राते रहाओ, गावन सुनन सब तेरा भाना, हुकुम

श्यामलं मधुरमानुखं हृदयं भूमवैरणे निवंत होवंत मिथया चेतनं संत सज्जने अचेत मूढ़ा न जनन्ते घटन्त साशा निप्रते सृजन्त महा

करब रहो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापक देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते

ऐसा नाम निरंजन होए, जे को मन जाने मन कोय, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दर गहमान, पंचे सोहे दर राजहान, पंचा का गुर एक ध्यान, जे को कह करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रख्या जिन सूत, जे को बुझे हुए सचियार, तबले ऊपर केता पार, धरती होर परे होर होर, तिसते पार।

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज बढ़ाना तू आपे दाता आपे भुगता जी।

परखतु आपे मोल अपार साचो मान महत तू आपे देवन हार हर जियो तू करता करतार ज्यो पावे त्यो राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसी।

अमृत बोलै सदा मुख वैणी, अमृत वेखै परखै सदा नैणी, अमृत कथा कहै सदा दिन राती, अवरा आख सुनावणिया, अमृत रंग रत्ता लिवलाई, अमृत गुर

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता इक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

कर कर्म देख बोले सुने सब आप सदा संग ताको मन जात संत प्रसाद भयो परगास।